हे गोविंद असी किहो जे अपराधी हां, असी किहो जे हां, आप किहो जे हो। जे ता समुंद

आपणी चले मुसा एक शेख शेखा जाती जगमा कोई तेरे हा शेखा जाती जगमा कोई तेरे हा।

राख दारा महला पंजवा साहिब सचे पातशाह धन गुरु अर्जुन साहब सचे पातशाह जी दे शब्द सरनी आयो नाम निधान।